वेलकम सुस्वागत है या प्रभात वेली ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन रसिको हो मंगलवार ची प्रसन्न पहाट है जुलाई महिन्याची 14 तारीख करार झाल्याप्रमाणे आज पुनश्च आमची भेट होत आहे ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या दैनिक सकाळ बीज कार्यक्रमात आनंदी मनाने उत्साहाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. रसिको हो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया हे नाव सर्वांसाठी सुखदायक वरदायक असून फार महान आहे. कोणत्या प्रकारे कसे वर्णन करू, शब्द अपुरेच पडतात. मोठ्या भक्तिभावाने मोठ्या श्रद्धेने भक्त बाप्पाचे वंदन करतात. भक्तांचा खरा आधार आपला गणपती असतोच की. तर चला कार्यक्रमाची सुरुवात ऐकूया अनुराधा पौडवाल व समूहाच्या आवाजातलं

संग्रहातून घेतलेले बाप्पाचे हे गोर भक्ती गीत आपण ऐकत होता. सरचंद्रिका अनुराधा पौडवाल व समूहाच्या आवाजात. आशा आहे हे गोर गणेश भक्ती गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल. या प्रभात वेळी रसिक हो, आई जगदंबा आपल्या भक्तांना शेकडो संकटातून वाचवते, म्हणून भक्त तिच्यावर श्रद्धा भक्ती ठेवतो. जितकी भक्ती भक्त गणपतीवर ठेवतो तितकेच प्रेम आई जगदंबा आपल्या भक्तांवर माया ठेवते. तर चला कार्यक्रमाची दुसरी भेट ऐकूया. जगदंब हे अप्रतिम भक्तिगीत आदर्श शिंदे शैलहदा व

0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज
1: श्रोते रसिकहो गाण्यांच्या या मैफिलीत या प्रभातवेली तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. तेव्हा या भक्ती गाण्यानंतर चला ऐकूया भूपाळी डॉक्टर सुनीला धनेश्वर व सह गायकांच्या आवाजात रचना श्रेष्ठ कवी आशिष विलेकर.

डॉक्टर सुनीला धनेश्वर व साथी कलाकारांच्या आवाजात रसिक हो सध्या पाऊस वारा असल्यामुळे बाहेरचे वातावरण जरा गुदमरलेले आहे काळजी घेणे अति आवश्यक आहे कारण नसताना बाहेर उगाचच मिरवणे ठीक नाही घरीच रहा तुमचेच भले आहेत या पावसाळ्याच्या दिवशी सर्वांच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत प्रभाव पडतो यात शंकाच नाही म्हणून बाहेर निघण्यापूर्वी विशेष दक्षता घ्यावी तर चला याच संदर्भात ऐकूया हे पुढील गीत पहाट वारा राधिका गानू यांच्या सुरीला वाजवत

voices of Ajay Gogavle, Arya Ambikar व साथी कलाकार म्यूजिक लवर्स मनातील ओढ इतकी तीव्र असतं की आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी जी तळमळ असतं ती असहाय होऊन जाते आणि अशा वेळी सात क्षण घालवण्याशिवाय प्रियकर व प्रेयसीला काही सुचत नाही. एक मस्त रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत, याचा आस्वाद घ्या. ओढ तुझी झळते मला खास तुमच्या मनोरंजनासाठी या प्रभात वेळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन.

प्रसिद्ध गायिका आर्यांबिकर व सह गायिकांच्या सुस्वरात तेव्हा फुलबंदी या गाण्यानंतर सादर करीत आहोत या क्षणी आनंदी जोशी अभय जोधपूरकर यांच्या आवाजातलं हे पुढील गीत जरा जरा मन खुलावती.

सकाळची ठीक सकाळची पावणे 10 वाजले आहेत. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम चांदणं या अप्रतिम गाण्याने.

मधुर गीत आपण ऐकत होता अजय गुगावले व आर्या आंबिकर या दोघांच्या सुमधुर आवाजात रसिक हो तेव्हा या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत या क्षणी अभिजीत सावंत विश्वजा जाधव यांच्या आवाजातलं रुपेरी वाळूत मारांचा बनात येना

बिजीत सावंत यांच्यावासातल्या या भाव मधुर गाण्यानंतर सकाळ 20 कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आम्ही वाजवित आहोत सैराट चित्रपटातून घेतलेले हे शीर्षक गाणं चिन्मयी प्रभदा व समूहाच्या आवाजात. या गाण्याचा आस्वाद घ्या आणि आम्हाला इथेच अनुमती द्या. दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी शुभ व मंगलदायक ठरो ही सदिच्छा. मनापासून धन्यवाद. शुभ दिन व नमस्कार.